0: ಸ್ವಯಂ ಹಿ ಕಟ್ಪಡೆ ಭಾರತೀಯ ಸೇನಾ.
1: प्रस्तुत है मिलीजुली फरमाइश पर फिल्म संगीत का फरमाइशी कार्यक्रम मनभावन.